0: छा नालो छा ॿुधायो पंहिंजो पहिरां नालो छा ॿुधायो मां पंहिंजो शायर अली गुल मीराणी मतिलब अवां शायर आहियो मां बाबर न क्या बात आहे क्या बात आहे बिल्कुलु बाबर तमामु मोहबती माण्हू आहे अवां सां ॻाल्हि ॿोल करे मूंखे ख़ुशी थी रही आहे अवां पंहिंजो तारीफ़ करायो आहे शायर जी हैसियत सां त पोइ भला ख़ुदा जे ॾिने मां कुझु थी वञे
1: उफट मारींदा अली गुल चए पोइ रब जो
0: ॾोही
1: साखी मिट माइट अॻिते न हलंदो कोई

0: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर न्यूज
1: ब्रॉट टू यू बाय
2: सोना यूरिया ग्रेनुलर मिट्टी जो मान वधाए।
3: ॿियनि मामलनि आहिनि, पार्टी जो फ़ैसिलो आहे त अॻभराई थियण ताईं हुकूमत जो साथ न ॾिनो वेंदो।
4: पाकिस्तान पाकिस्तान जी ख़ुदि मुख़्तारी इतिहाद ऐं इलाक़े साल जे नुक़सान पहुचाईंदड़ اسمبلی میں ٹھہراؤ پیش کرن نہ ڈنو ویو، اسپیکر دباؤ میں نظر آیو، گزر ڈی بھی ایوان ماں منظور تھل ٹھہراؤ میں مخالفیں ہوئیں۔
3: سندھ پیپلز پارٹی ہر صورت میں ملک جو دفاع کرن جانے تھی، شاہ جے بیانیے کے رد کرے چھڈیو۔ اسد شاہ چھو تو سندھ سرانگے والی سائیں جو بائیکاٹ کرے ثابت کیو دشمن سازش ہے، ایں جماعت اسلامی بے ٹھہراؤ جو رہی سندھ دشمنی۔
5: धरती आम तालुक रखन था, तंज कंदा भी चयो तो सिंध धरती माओ सिंध कैम क्यों सां तालुक रखन था, तंज कंदा भी चयो तो सिंध
6: लिखियो हुजे पंहिंजी तरफ़ा त ख़बर न आहे, बाक़ी सभु हिकु जहिड़े ई वस्तु
7: दबाउ हुयो छा तव्हां ते?
8: असां बीठा किथे आहे कहिड़ी असेंबली सिंध हिकु आहे हिकु रहंदी
9: इहो कुझु शानो अजरक ई निशान ई सिंध आहे।
7: सिंध जो नालो लिखण ते दबाउ कहिड़ी ॻाल्हि हुजे आहे त एॾो डिस्कशन कोन थिए आहे।
4: बेहतर बाबति ठहराउ मंज़ूर थियण वक़्तु पी पी जे मेम्बरनि पारां धरती माउ आहे लिखियल नारे वारे प्ले कार्ड ते सिंध जो लफ़्ज़ पहिरीं छो न लिखियो वियो, बाद में पेन सां सिंध जो लफ़्ज़ छो लिखियो वियो? उन वारे सां केटीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पी पी मेम्बरनि चयो आहे त बाद में असां त लिखियोसीं, थी सघे थी प्ले कार्ड जे बैकग्राउंड ते अजरक हुई, वरी सिंध जी नुमाइंदगी करे थी, को दबाउ न हो, सिंध हिकु आहे हिकु ई रहंदी, जेकॾहिं को दबाउ हुजे हा त अहिड़ो बहस ई कोन थे हा। ठहराउ कीअं पास थे हा? जिन तनक़ीद कई उहे बि चवनि था सिंध असांजी माउ आहे।